वत पराई को उठ रोवे, कर्म तर्म सगलाई खोवे, हुक्म ना बूझे आवन जाने, पाप करे ता पछोताणे, जो तु पावे सो प्रवान।

कायो जंगम जाती, कायो तूप दीप नहीं बेद, कायो पूजो पाती, काया बो खंड खोजते नविंद पाई, ना कछ आए बो ना कछ